0: Die Menschen in unserem Land und in Amerika, die müssen fressen, fressen und einkaufen. Damit sie ja nicht auf die Idee kommen, nachzudenken. Damit sie bloß nicht zu Bewusstsein kommen. Sonst müssten sie vielleicht irgendwann mal was tun.
1: मेरे पास वक्त की कमी नहीं, दौलत की कमी नहीं, किसी चीज की कमी नहीं, सिवाय तुम्हारे।
2: लेकिन एक चीज की कमी है, तमीज की।
1: कभी ना कभी, कहीं ना कहीं